شمع گوتم جو کسے حد تک محفل اغیار وچ جلتے رہا سی بجھ گیا. باویں اج تو 35 سال پہلے 40 سال پہلے اقبال نے آ کے جل رہا ہے پر اغیاراں دی محفل وچ, ناداناں دی محفل وچ, بے وقوفاں دی محفل وچ. کچھ عقل مند نہیں, شمع گوتم جل رہی ہے محفل اغیار میں, توحفے بازاں دی محفل وچ جل رہی کچھ بھی نہیں. ادھر مہاتما بدھ دی شمع بجھن لگی, ادھر نویں شمع جلائی گورکھ نے. انہیں کچھ سدھار کیتا, انج کہہ لو رام دی مریادا نو سدھار کیتا سری کرشن نے, تے بن گئے لیلا پرشوتم. تے لیلا تے مریادا دے سدھار کیتا مہاتما بدھ نے, تے بن گئے مہاتما بودھ, سدھارتھ بن گئے بدھ, بدھی دے تل تے جی. اگاں چل کے سدھار کیتا گورکھ نے, جو ترٹیاں بودھ مذہب دے چ بھی رہ گئیاں سن انہاں نو دور کیتا سہجے سہجے. ایک ایک گل دا اس وقت وستار سے ذکر کراں چونکہ سما ہو گیا, مختصری میں عرض کردا. گورکھ نے اس ڈھنگ دی رو ریتی چلائی اور سدھی سدھیاں دے ردھیاں دے اس ڈھنگ دے چمتکارے پیش کیتے کہ اس دیش دی عام جنتا دا کہنا کہ بڑے بڑے راجے مہاراجے بھی پربھاوت ہون لگ پئے, گوپی چند ورگے جوگی بن گئے, برتری ورگے جوگی بن گئے, گورکھ دی لپیٹ دے چل گئے. تے جتھے بڑے بڑے راجے مہاراجے آ جان عام پرجا تے آوے, دھنوان دا دھرم کہنا نردھن دا دھرم ہو جاندا ہے, نردھن دھنوان دی نقل کردا ہے, نرگن گنوان دی نقل کردا ہے, تے قدرتی گل ہے, نربل بلوان دی نقل کردا ہے, ایسا ہی ہوندا ہے. تو جب بڑے بڑے راجے مہاراجے جوگی بننے شروع ہو گئے تے جوگ مت رج کے پھیلیا اس دیش وچ, جوگیاں دے نام دے اتے کئی مٹھ کئی شہر. اے گورکھ پور یو پی دا بہت وڈا شہر, اے گورکھ دے نام دے نانک متا جسنو اج تسی کہندے ہو صاحباں دے پاون پوتر استھان, اے پہلے گورکھ متا سی. اے بھی میں عرض کر دیں, اے گورکھ متا سی, اے گورکھ دی تھان سی. دیوالی والے دن ہمالیہ پربت تے ٹھنڈ پین نال اس موسم وچ یوگی سارے تھلے آ جاندے سن دیوالی تو دو چار دن پہلے, تے دیپ مالا ہوندی سی جوگیاں دی آمد وچ, بے جوگی پہاڑاں نو چھڈ کے آ گئے, برفاں پینیاں شروع ہو گئیاں, یوگی آ گئے واپس. اے مٹھاں وچ آ جاندے سن, گرمیاں وچ ہمالیہ پربت چلے جاندے سن, تے سردیاں وچ واپس آ جاندے سن. انہ دی آمد وچ دیوالی ہوندی سی, دیوالی دا تہوار جوگیاں نال جڑے ہویا ہے, دیوالی دا تہوار بودیاں نال جڑے ہویا ہے, سناتنیاں نال جڑے ہویا ہے, گرو کے سکھاں نال جڑے ہویا ہے, گرمت نال جڑے ہویا ہے. بڑا ایک سانجا تہوار ہے, اس واسطے اسی اس نوں کہہ سکدے ہاں کہ دیش پدر دا راشٹریہ تہوار ہے, قومی تہوار ہے, بہت وڈا تہوار ہے. مختصر میں عرض کراں, سہجے سہجے ردھی سدھی دی چمک ڈھلی پین لگ پئی. ادھیاتمک سدھی ہے نہیں سی, پدارت دی سدھی سی. عمر وڈی کر لو, اچنچیت کوئی وستواں پراپت کر لو, من تھوڑا اکاگر ہووے تے شکتیاں ملدیاں نے, من پورن طور تے اکاگر ہو جائے تے پرماتما ملدا ہے. انی میں سمجھ دے, اگر تھوڑا اکاگر ہویا ہے تو پرماتما دے مارگ دے جو کچھ ہے وہ مل جاندہ ہے. پرماتما دے مارگ دے کی ہے ردھیاں تے سدھیاں, تے جڑا مارگ دے بیٹھ جائے اس راہی نو کوئی سیاح نہیں آکھے گا. لیکن مارگ بڑا خوبصورت ہوے, رستے دے جڑے اسٹیشن آن وہ بڑے پرونک ہون, تے اتھے بڑے وڈے وڈے بازار لگے ہون, تے جیب دے کافی دھن سمپدا ہوے تے بندے دا رکن نو جی کر جاندہ ہے. پرماتما دا مارگ پر رونق اگر کوئی چل پے اگے ردیاں سدھیاں کراواتاں, پر مارگ دے کوئی رک جائے وہ سیاح نہیں. اس واسطے میرے پادشاہ نے کہہ دیتا ہے, سدھ ہوواں سدھ لائی رد آکھاں آؤ, گپت پرگٹ ہوئے بیساں لوک راکھے بھاؤ, مت دیکھ بھولا ویسرے تیرا چت نہ آوے نہ. متا کدھر انہیں ردیاں سدھیاں نو ویکھ کے تو بھول جائے تے اتھے رک جائے, نہیں اگے چل. من تھوڑا اکاگر ہوندا ہے کسے منتر دے وچ ردھی سدھی ملدی ہے, اکثر اے یوگی اتھے رکے. انج کہہ لو اے مارگ دے پجاری سن پرماتما دے,
परमात्मा दे रहे रित सिद्ध पुजारी सन ईश्वर दे नहीं। इस वास्ते गुरु नानक नूं जद 22-23 साल की उम्र दे गुरु नानक देव जी महाराज मिलते ने इन्हां नूं ती योगियां दी उम्र कोई 500 साल दा कोई 800 वरियां दा कोई 1200 साल दा पर विटे पैरां तले आंदे सन कईआं दे इन्नी लंबी उम्र दे क्योंकि श्वासां नूं रोक के बैठदे सन पूरा साल ते श्वास ही नहीं चलदे ते श्वास ही ते पूंजीए ते पूंजी ते खर्चे नहीं करदे सन उम्र वध जांदी सी। गुरु नानक नूं बाला करके बुलांदे सन बच्चा सब सिद्धि मने बिचारिया किवें दर्शन इहो लेवे बाला इह जिहड़ा बच्चा है ते बच्चा करके गुरु नानक नूं बुलांदे सन बाला आओ बाला आओ बाला जी बैठ बच्चा हुण 500 साल की उम्र ते 22 साल की उम्र ते आपे ही बाला है पर हुण उम्र ही सिर्फ वधा लैणी और हजार हजार साल की कर लेनी अगर जिंदगी का यही मनोरथ है सागर विच हजार हजार साल दी मछलियां हुण भी मौजूद ने वो योगी हो गई उन्होंने कोई परम आनंद की प्राप्ति हो गई। उम्र दरख्तों की भी बहुत वड्डी है 2500 साल का खड़ा है दरख्त बोध गया दे जिहदे थले बैठ के महात्मा बुद्ध ने तपस्या की जिथे उसनू ज्ञान होया दरख्त मौजूद है 2500 साल पुराना बाबे की बेर मौजूद है सुल्तानपुर विच। पिछले साल जब मैं दर्शन करन गया तो खून टपक रहा सी ते मैं ग्रंथी साहब तो पुछे तो खून लगता है ते मैं इस तरह कभी दरख्तों तो टपकदा होया नहीं देखे अज तक नहीं देखे मेरे ख्याल संत बाबा करतार सिंह जी भी है ते मैं सुते सिद्ध इन्हों तो भी पुछया सी जिथे तक मैं याद है मैं कह ते खून है बिल्कुल खून है ते मैं कहन लगे हाँ डॉक्टर ने टेस्ट किया है खून है बिल्कुल लैबोरेटरी दे चले जाके उहदी पूरी पड़चोल की थी ते खून है बेरी दे चों खून कुछ दरख्त परम पुरखा नाल जुड़े हुए ने बोड़ महात्मा बुद्ध नाल जुड़े हुए हैं किकर करी यह श्री कृष्ण नाल जुड़े हुए हैं कभी बौर मुताला करके वेखना यह जिहड़ा पिप्पल है कुछ देवी देवतावां नाल संबंधित रखता है बेरियां गुरु घर नाल जुड़ी हुई हैं बाबे बुढ़े की बेर दुखबंजनी बेर लाची बेर सुल्तानपुर दिया गुरुद्वारा बाबा बेर साहब गुरुद्वारा बेर साहब बेरियां का कोई गुरु इतिहास नाल गुरु घर नाल बहुत लंबा चौड़ा संबंध है और इसे तरीके नाल मैं होर भी कुछ दरख्त देखे ने जो दुनिया के बाहर के महापुरुषों नाल संबंधित ने। इन्हां दा पिछोकड़ की है किसे कते तो मैं फिर अर्ज करा लेकिन एक मैं अर्ज करा बनस्पति दे जिंद जान है बनस्पति दुख सुख महसूस करती है इहदे उत्ते सिर्फ मौसम का ही असर नहीं मनुख के विचारों का भी असर है माहौल का भी असर है ते मैनू उत्थों दे ग्रंथी सिंह ने दस्या सी सन 47 दे इस बेरी दे चों खून निकलिया सी बड़ा निकलिया सी ते बड़ी कटा वड़ी होई उन्हां दिनां च किधरे रेलवे फाटक रेलवे क्रॉसिंग दे उत्ते 35-40 सिंह जिहड़े मारे गए सन उन्हां दिनां च ते खून निकल रहा सी ते कल मैनूं किसे सज्जन ने दस्या फिर निकलदा पिया है ते ओह कागज़ दे उत्ते उस खून नूं धब्बे लवा के ना मैनूं आके दिखाया वो फिर काफी निकलिया संकेत ने इशारे ने कई दफा मनुख नहीं समझ सकता दरख्त समझ जांदे बनस्पति समझती बनस्पति नूं बोध हो जांदा है बनस्पति नूं जो है पता चल जांदा है। खैर गल लमकाईए ना मुख्तसर अर्ज करिए लंबी उम्र महान उम्र इन्हां योगियों ने ते कर ली लेकिन परम आनंद नहीं सी परम रस नहीं सी सहजे सहजे ये लहर ढिली पई जिवें मर्यादा पुरशोत्तम की लहर भारत दे ढिली पै गई लीला पुरशोत्तम की लहर करीबन करीबन मिट गई हुण किसे नूं दुराचार चंगा नहीं लगता पार्लीमेंट दे ची अजा जो है आवाज उठ चुकी है देवदासियां की प्रथा खत्म होनी चाहिए मंदिरां दे च नहीं चाहीदियां नचदी हुई टपदी हुई ये ते वेसवावां ने और इस तरीके नाल मंदिर बद अखलाकी के अखाड़े बन जाते हैं और पुजारी भ्रष्ट हो जाते ये तौर तरीके चले ने पार्लीमेंट विच आवाज उठी है तो वह लीला पुरशोत्तम की लहर भी ठंडी पै गई महात्मा बुद्ध की लहर भी मिट गई उदे मिटन दे होर कारणां दे चों एक ए भी कारण सी कि उस लहर की हिफाजत करने लई
ਬੋਧੀਆਂ ਕੋਲ ਕੁਛ ਵੀ ਨਹੀਂ ਸੀ। ਤਲਵਾਰ ਦੇ ਧਨੀਆਂ ਨੇ, ਸ਼ਸਤਰਾਂ ਦੇ ਧਰਨੀਆਂ ਨੇ ਵੀ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਮਾਰਿਆ ਤੇ ਉਹਨਾਂ ਦੇ ਆਪਣੇ ਡਿੰਬ ਤੇ ਪਖੰਡ ਨੇ ਵੀ ਮਾਰਿਆ, ਲਹਿਰ ਮੱਠੀ ਪੈ ਗਈ। ਯੋਗੀਆਂ ਦੀ ਲਹਿਰ ਚੱਲੀ, ਬੜੇ ਵੱਡੇ ਪੱਧਰ ਤੇ ਚੱਲੀ, ਰਾਜੇ ਮਹਾਰਾਜੇ ਵੀ ਲਪੇਟਦੇ ਚਾਹੇ, ਆਮ ਪ੍ਰਜਾ ਵੀ ਲਪੇਟਦੇ ਚਾਹੀ, ਲੇਕਿਨ ਇਹ ਵੀ ਠੰਡੀ ਪੈ ਗਈ ਕਿਉਂਕਿ ਬੰਦੇ ਨੂੰ ਨਿਰੀ ਸਿੱਧੀ ਨਹੀਂ ਚੱਲਦੀ, ਬੰਦੇ ਨੂੰ ਚਾਹੀਦੀ ਹੈ ਪਰਮਾਤਮਾ ਦੀ ਸਿਫਤ ਸਲਾਹ ਤੇ ਪਰਮ ਆਨੰਦ ਸਮਾਹ ਦੀ। ਸਿਰਫ ਉਮਰ ਲੰਬੀ ਕਰ ਲੈਣਾ ਇਹ ਤੇ ਕੋਈ ਮਾਇਨੇ ਨਹੀਂ ਰੱਖਦਾ, ਤੇ ਕਰਾਮਾਤ ਹੈ ਕਿ ਮਹਾਰਾਜ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਸਾਹ ਸਿੱਧ ਸਾਹ ਕਰਾਮਾਤ ਹੈ ਅਚਿੰਤ ਕਰੇ ਜਿਸ ਦਾਤ, ਅਚਨਚੇਤ ਉਹ ਜਿਹੜੀਆਂ ਦਾਤਾਂ ਦੇ ਰਿਹਾ ਬਸ ਇਹ ਕਰਾਮਾਤ ਹੈ। ਹੋਰ ਕੀ ਚਾਹੀਦਾ? ਪਵਨ ਵਗ ਰਹੀ ਹੈ, ਸੂਰਜ ਦੀ ਰੋਸ਼ਨੀ ਪਈ ਮਿਲਦੀ ਹੈ, ਵਗਦੇ ਹੋਏ ਦਰਿਆਵਾਂ ਚੋਂ ਜਲ ਪਿਆ ਮਿਲਦਾ, ਰਿਜ਼ਕ ਪਿਆ ਮਿਲਦਾ, ਕਰਾਮਾਤ ਨਹੀਂ ਤੇ ਹੋਰ ਕੀ? ਤੈਨੂੰ ਬੱਚੇ ਮਿਲ ਗਏ, ਪਤਨੀ ਮਿਲ ਗਈ, ਪਤੀ ਮਿਲ ਗਿਆ, ਭਰਾ ਮਿਲ ਗਏ, ਸੰਬੰਧੀ ਮਿਲ ਗਏ, ਦਾਤਾਂ, ਇਹ ਕਰਾਮਾਤ ਨਹੀਂ ਤੇ ਹੋਰ ਕੀ? ਹੋਰ ਤੈਨੂੰ ਕਿਹੜੀ ਕਰਾਮਾਤ ਚਾਹੀਦੀ? ਇੱਕ ਇੱਕ ਚੀਜ਼ ਇੱਥੇ ਕਰਾਮਾਤ ਹੈ, ਇੱਕ ਇੱਕ ਦਾਤ ਦਾ ਇੱਥੇ ਕੋਈ ਜੋ ਹੈ ਮੁੱਲ ਨਹੀਂ। ਸਾਹ ਸਿੱਧ ਸਾਹ ਕਰਾਮਾਤ ਹੈ ਅਚਿੰਤ ਕਰੇ ਜਿਸ ਦਾ, ਜਿਹੜੀ ਵਸਤੂ ਉਹ ਦਾਤਾ ਅਚਨਚੇਤ ਝੋਲੀ ਚ ਪਾ ਦੇਵੇ ਬਸ ਇਹ ਕਰਾਮਾਤ ਹੈ, ਹੋਰ ਕੋਈ ਕਰਾਮਾਤ ਨਹੀਂ। ਮੁਕਤਸਰ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ ਲਮਕਾਵਾਂ ਨਾ, ਯੋਗੀਆਂ ਦੀ ਲਹਿਰ ਠੰਡੀ ਪੈ ਗਈ, ਇਹਨਾਂ ਕਰਾਮਾਤਾਂ ਵਿੱਚ ਪਹਿਲੇ ਲੋਕੀ ਫਸੇ ਰਹੇ, ਪਰ ਦੇਖਿਆ ਕਰਤੇ ਤੋਂ ਦੂਰ ਆ ਕ੍ਰਿਤ ਨਾਲ ਜੁੜ ਗਏ, ਪਦਾਰਥ ਨਾਲ ਜੁੜ ਗਏ ਪਰਮਾਤਮਾ ਤੇ ਦੂਰ, ਪਦਾਰਥਾਂ ਦੇ ਸੁੱਖਾਂ ਨਾਲ ਜੁੜ ਗਏ ਸਮਾਧੀ ਦਾ ਪਰਮ ਆਨੰਦ ਤੇ ਦੂਰ, ਯੋਗ ਮਤ ਦੀ ਲਹਿਰ ਵੀ ਠੰਡੀ ਪੈ ਗਈ ਇਸ ਦੇਸ਼ ਵਿੱਚ, ਭਗਤੀ ਦੀ ਲਹਿਰ ਚੱਲੀ ਤੇ ਇਸ ਲਹਿਰ ਦੇ ਬਾਨੀ ਸਨ ਭਗਤ ਕਬੀਰ ਔਰ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਸਨ ਸੰਤ ਤੁਕਾਰਾਮ ਨਾਮਦੇਵ। ਪੂਰਬੀ ਭਾਰਤ ਵਿੱਚ ਕਬੀਰ ਨੇ ਬੇੜਾ ਚੁੱਕਿਆ, ਦਕਸ਼ਣ ਭਾਰਤ ਵਿੱਚ ਨਾਮਦੇਵ ਨੇ, ਭਾਰਤ ਦੇ ਕੋਣੇ ਕੋਣੇ ਵਿੱਚ ਭਗਤ ਪੈਦਾ ਹੋਏ, ਭਗਤਾਂ ਦੀ ਬਕਾਇਦਾ ਇੱਕ ਲਹਿਰ ਚੱਲੀ। ਇਸ ਲਹਿਰ ਦੀ ਲਪੇਟ ਦੇ ਵਿੱਚ ਕਰੀਬਨ ਕਰੀਬਨ ਅੱਧੀ ਤੋਂ ਜ਼ਿਆਦਾ ਦੁਨੀਆ ਇਸ ਦੇਸ਼ ਦੀ ਆ ਗਈ, ਲੋਕਾਂ ਦਾ ਭਗਤੀ ਭਾਵ ਵਿੱਚ ਵਿਸ਼ਵਾਸ ਹੋ ਗਿਆ। ਛੱਡੋ ਯੋਗੀਆਂ ਦੇ ਕਰਮ ਕਾਂਡ, ਛੱਡੋ ਮਹਾਤਮਾ ਬੁੱਧ ਦੀ ਸਾਧਨਾ, ਛੱਡੋ ਉਹ ਲੀਲਾ ਪੁਰਸ਼ੋਤਮ ਦੀ ਰਾਸ ਲੀਲਾ, ਛੱਡੋ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਦੀ ਉਹ ਕੋਰੀ ਮਰਿਆਦਾ ਜਿਹਦੇ ਚ ਦੁੱਖ ਹੀ ਦੁੱਖ ਹੈ। ਭਗਤੀ ਭਾਵਨਾ ਨਾਲ ਭਗਤੀ ਕਰੋ, ਗੀਤ ਗਾਓ। ਪਰ ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ ਇਹ ਲਹਿਰ ਵੀ ਠੰਡੀ ਪਈ, ਇਸ ਦੇ ਠੰਡੇ ਆਉਣ ਦੇ ਦੋ ਕਾਰਨ। ਇੱਕ ਤੇ ਭਗਤੀ ਦੀ ਲਹਿਰ ਵਿੱਚ 99% ਉਹ ਭਗਤ ਆਏ ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਇਸ ਦੇਸ਼ ਦਾ ਬ੍ਰਾਹਮਣੀ ਸਮਾਜ ਤੇ ਬ੍ਰਾਹਮਣਾਂ ਦੇ ਦਿੱਤੇ ਹੋਏ ਸੰਸਕਾਰ ਸ਼ੂਦਰ ਕਹਿੰਦੇ ਸਨ। ਤੋ ਸਵਰਨ ਜਾਤੀ ਦੇ ਜਿਹੜੇ ਲੋਕ ਸਨ ਉੱਚੇ, ਉਹ ਇਹਨਾਂ ਦੇ ਕਦਮਾਂ ਵਿੱਚ ਬੈਠਣ ਤੋਂ ਇਨਕਾਰੀ ਹੋ ਗਏ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਜਿਤਨੇ ਜੁਲਾਹੇ ਸਨ ਉਹ ਤੇ ਕਬੀਰ ਦੇ ਆਲੇ ਦੁਆਲੇ ਇਕੱਠੇ ਹੋ ਗਏ, ਬਾਕੀ ਨਹੀਂ। ਜਿਤਨੇ ਨਾਈ ਸਨ ਉਹ ਸੈਣ ਦੇ ਆਲੇ ਦੁਆਲੇ ਇਕੱਠੇ ਹੋ ਗਏ, ਬਾਕੀ ਨਹੀਂ। ਜਿਤਨੇ ਚਮਾਰ ਸਨ ਉਹਨਾਂ ਨੇ ਰਵਿਦਾਸ ਨੂੰ ਸੰਤ ਤੇ ਗੁਰੂ ਕਰਕੇ ਮੰਨ ਲਿਆ, ਬਾਕੀ ਉਸਦੇ ਆਲੇ ਦੁਆਲੇ ਨਾ ਆ ਸਕੇ। ਜਿਤਨੇ ਛੀਂਬੇ ਸਨ ਉਹ ਨਾਮਦੇਵ ਦੇ ਆਲੇ ਦੁਆਲੇ ਖੜੇ ਹੋ ਗਏ। ਮੈਂ ਇੱਥੇ ਚੰਡੀਗੜ੍ਹ ਹੀ ਦੇਖੇ ਇੱਕ ਨਾਮਦੇਵ ਭਵਨ ਤੇ ਬੈਠੇ ਸਾਰੇ ਗੁਰੂ ਕੇ ਸਿੱਖ ਸਨ। ਮੈਂ ਇੱਕ ਗੱਲ ਕੀ ਹੈ, ਕਹਿਣ ਲੱਗੇ ਇਹ ਛੀਂਬੇ ਸਨ ਪਿੱਛੇ ਕੱਪੜੇ ਛਿੰਬਦੇ ਆਉਂਦੇ ਸਨ, ਤੇ ਇਹਨਾਂ ਨੇ ਹੁਣ ਨਾਮਦੇਵ ਭਵਨ ਬਣਾ ਲਿਆ ਗੁਰਦੁਆਰੇ ਦੀ ਥਾਂ ਤੇ ਨਾਮਦੇਵ ਭਵਨ। ਸਾਊਥ ਹਾਲ UK ਦੇ ਵਿੱਚ ਮੈਂ ਦੇਖਿਆ ਉਹਨਾਂ ਨੇ ਗੁਰਦੁਆਰਾ ਗੁਰੂ ਰਵਿਦਾਸ ਕਰਕੇ ਬਣਾ, ਪ੍ਰਕਾਸ਼ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਦਾ ਗੁਰਦੁਆਰਾ ਗੁਰੂ ਰਵਿਦਾਸ। ਤੇ ਮੈਂ ਕਿਸ ਨਾਮ ਦੀ ਕਿਸ ਤਰ੍ਹਾਂ ਲੋੜ ਪੈ ਗਈ? ਕਹਿਣ ਲੱਗੇ ਸਾਰੇ ਚਮਾਰ। ਮੈਂ ਕਿਹਾ ਇੱਥੇ ਵੀ ਆ ਕੇ ਜੇ ਚਮਾਰੀ ਦਾ ਲਕਬ ਜੁੜਿਆ ਇਹਨਾਂ ਦੇ ਨਾਲ, ਹਟ ਨਹੀਂ ਸਕੇ, ਦਿੱਤੇ ਬ੍ਰਾਹਮਣਾਂ ਦੇ ਸੰਸਕਾਰ ਨਹੀਂ ਮਿਟੇ ਮੌਜੂਦ, ਔਰ ਇਹ ਸੰਸਕਾਰ ਇਤਨੇ ਪ੍ਰਬਲ ਸਨ ਕਿ ਸਿਰਫ ਜੁਲਾਹੇ ਹੀ ਕਬੀਰ ਦੇ ਆਲੇ ਦੁਆਲੇ ਇਕੱਠੇ ਹੋਏ, ਬਾਕੀ ਨਹੀਂ। ਬਾਕੀ ਆਏ ਤੇ ਦੂਰ ਦੂਰ ਰਹੇ, ਨੇੜੇ ਨਹੀਂ ਹੋਏ, ਨੇੜੇ ਜੁਲਾਹੇ ਹੋਏ। ਰਵਿਦਾਸ ਦੇ ਦੂਰ ਹੀ ਰਹੇ ਬ੍ਰਾਹਮਣ ਖੱਤਰੀ ਵੈਸ਼, ਨੇੜੇ ਗਏ ਤੇ ਚਮਾਰ ਗਏ, ਗੁਸਤਾਖੀ ਮਾਫ। ਇਹ ਭਗਤ ਇਹ ਲਹਿਰ ਇੱਕ ਤੇ ਨਾਕਾਮ ਹੋਈ ਇਸ ਕਾਰਨ ਕਰਕੇ ਕਿ ਦੇਸ਼ ਦੀਆਂ ਸਰਨ ਜਾਤੀਆਂ ਇਹਨਾਂ ਦੇ ਨੇੜੇ ਨਾ ਆਈਆਂ, ਇਹਨਾਂ ਤੋਂ ਆਤਮਕ ਆਨੰਦ ਦੀਆਂ ਲਹਿਰਾਂ ਨਾ ਪ੍ਰਾਪਤ ਕੀਤੀਆਂ। ਤੇ ਦੂਜਾ, ਭਗਤੀ ਬੜੀ ਪ੍ਰਬਲ ਸੀ, ਸ਼ਕਤੀ ਨਹੀਂ ਸੀ, ਅੰਦਰੂਨੀ ਤਾਕਤ ਸੀ, ਬੈਰੂਨੀ ਨਹੀਂ ਸੀ। ਤੇ ਜੈਸੇ ਬੋਧੀ ਮਿਟ ਗਏ, ਭਗਤੀ ਦੀ ਲਹਿਰ ਵੀ ਠੰਡੀ ਪਈ। ਇੱਧਰ ਭਗਤਾਂ ਦੀ ਲਹਿਰ ਠੰਡੀ ਪਈ ਤੇ ਅਕਾਲ ਪੁਰਖ ਰਹਿਮਤ ਦੇ ਘਰ ਵਿੱਚ ਆ ਕੇ ਇਸ ਰੂਹੇ ਜ਼ਮੀਨ ਦੇ ਉੱਤੇ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਨੂੰ ਭੇਜਦੇ ਨੇ, ਉਹਨਾਂ ਨੇ ਸਿੱਖੀ ਦੀ ਲਹਿਰ ਚਲਾਈ, ਮਰਿਆਦਾ ਪੁਰਸ਼ੋਤਮ ਦੀ ਲਹਿਰ,
लीला परशोत्तम की लहर और बोधियां की लहर जोगियां की लहर भगतां की लहर तो बाद इस देश विच लहर चली सिखी दी। जगन्नाथपुरी तो भी लोग आते सन, बिदर तो भी लोग आते सन। गुरु नानक गुरु गोबिंद सिंह जी महाराज का इतना प्रताप, देश के कोने कोने तो सतगुर के चरणों में श्रद्धालु पहुंचते सन। आसाम बंगाल बंगलादेश के ही गुरु तेग बहादुर साहब जी महाराज के अस्थान रह गए हैं। बंगाल तक सी गुरु की सिखी, बिदर कर्नाटका कितने तक सी सिखी, नानक जेरा मौजूद है और उतों के सिख इतने आते सन। सारा हिंदुस्तान सिखी की लपेट दे आया। तो हूं मैं दो शब्द कहना, वह भावें थोन ना चंगे लगन, वो गल वखरी, कहने का तो मैं हक है ना, यह गल वखरी है। कोई सहमत हो ना सहमत हो, गुरु ने खुल पे दी हर एक मर्यादा पुरशोत्तम की लहर इस देश दे मर चुकी है और इतों ही गलत साबित हो जाती। अगर हम कोई पड़ोसी लाछन ला दे तो कोई अपनी पत्नी घरों क्ढन राजी नहीं, ठीक है तू धोबी के कहने से कड़ सद, असी यह अनर्थ नहीं कर सकते। तू एक ब्राह्मण की सिफारिश के नाल और फरियाद के नाल संभूक फांसी से चाड़ सकता है, मौजूदा विधान नहीं चाड़ता। रामराज किस तरह लागू करोगे? वो लहर खत्म, कृष्ण दहर खत्म मिट गई, योगियों दिया और बोधियों की लहर खत्म मिट गई, नहीं पन पई। और भगतों की लहर जी सी गुस्ताखी माफ, वह भी करीबन करीबन समुचे देश दे नेस्तो नाबूद। जुलाहे बहुत ने, इन्हों जुलाहिया हूं थानू कबीर की रूह नहीं मिलेगी। छींदे बहुत ने, इन्होंने हूं थानू कोई नाम के उत्ते दर्शन नहीं आने। चौक गंढन वाले जुतियां चमार बहुते ने, पर तुसी आखो कोई रविदास की झलक मिले नहीं, ऐ गल नहीं। हजामत करदे नाई बथेरे मिलणगे, पर तुसी आखो हुण इहदे च कोई सैण बैठा होवे नहीं, ऐ गल नहीं। लहर ठंडी पै गई, खत्म हो गई, बिल्कुल खत्म हो गई, सिखी दी लहर चली। पर हुण मैं आखां इह लहर मिट्टी ते नहीं और मिट भी नहीं सकदी। कारण इस लहर को सुरजीत रखने लई गुरुआ ने अपना खून डोलिया, निरव जबानी बोल नहीं बोले, पर यह लहर ठंडी पई है, मरी नहीं ठंडी पई है। ठंडी क्यों पई है? इस वास्ते कि जेडे मुदई ने इस लहर को अगां वधा दे, वो कोरे राजनीतक बन गए, फोके राजनीतक बन गए। 90 तो लैके 95 फीसदी गुरुद्वारियां ते छा गए वह बंदे जिन्हों पार्लियामेंट विच कुर्सी चाहिए सी, गुरबाणी का प्रचार करने की कोई सपेट नहीं, कोई जज्बा नहीं, कोई श्रद्धा नहीं, कोई भावना नहीं। जिन्हों असेंबली हाल तक पहुंचना सी, पार्लियामेंट तक पहुंचना सी, हिंदुस्तान के सारे गुरुद्वारियां नूं इन्होंने जफ्फे मार लै। जिन्हों ने गुरु तक पहुंचना सी, इस तरह के बंदियां दे हत्थां च गुरुद्वारे नहीं सन। जिन्हां ने सिर्फ पार्लियामेंट तक पहुंचना, जिन्हां ने सिर्फ असेंबली हाल तक पहुंचना, एक मिशनरी होने के नाते थानू एहसास करा देना मेरा फर्ज है, कि उसकी सुधाई करना थोड़ा ते मेरा यह दूजा फर्ज। मैं सुधाई करा मेरा फर्ज है, तुसी सुधाई करो थोड़ा फर्ज है। कह देना मेरा फर्ज है, चूंकि मैं कौम का मिशनरी हाँ, वक्ता, यह ड्यूटी है, यह मेरा कम है, यह मेरा धंधा है। मूर्ख कार लाया, सतगुरु ने इसे कम लाया, तो यह कम अपने ढंग नाल करना है। तो मैं इस तरह मैं जिथे जिथे घूम फिर के देखा गुरुद्वारियां दी मुखी की कोशिश किवें पहुंची है, सताधारियां दी कोठी तक किवें गुरु तक पहुंची है, इस ढंग की कोशिश ना हुई, कीती नहीं, बिल्कुल नहीं कीती। लहर ठंडी पै गई। तो हुण गुरुद्वारे का प्रधान का ना लईए, तो प्रधान ना लेंद्या कोई गुरसिख याद नहीं आता। इन्हें याद आएगा कोई MLA होगा, कोई पार्लियामेंट के बूहे खड़काने वाला होगा, और की है। गुरुद्वारे का सिकत्तर है जी, तो फौरन पता चल जाता है, ठीक है कोई सत्ताधारियों की कोठी की परिक्रमा करता होगा, और की है, और कुछ नहीं, और की है, और इस सिकत्तर कोल की है, और इस प्रधान के कोल की है। भाई साहब भाई गुरदास जी ने भी कुछ दिस पिया
कि शायद वक्ती तौर पर यह लहर ठंडी पै। उन्होंने सवैया उच्चारण किया, वह भी मैं थोड़ा सरवण करा दें। भावें समा काफी हो रहा है, अंदरों भावें शरीर से गला ना भी इजाजत दे रहा है, तो नाल दे सहयोगी हिमायती हमदर्द भी कहें बहुता समय ना लो। पर अज दिवाली का त्यौहार है, थोड़ी जी पड़ास मैं कड़ी लावे, मैं खामा खा जो है मैं अंदर रख के लै जावा, वह गल जो है ठीक नहीं होगी। भाई साहब भाई गुरदास जी कहते हैं कि मैं एक किसान वेख्या, चंदन दिया लकड़ा उन्होंने कट कट के ते खेती के आले दुआले वाड़ ला रहा। चंदन बड़ी कीमती लकड़, जिहड़ा चंदन थानू आम बाजार च मिलता है, नकली चंदन बावन चंदन नहीं, वह तो मैं देखे है सैकड़े रुपए किलो के हिसाब न तोल के बिकता है, जिहड़ा आसाम मैसूर के बागान च, तो बड़ा कीमती है, बहुत महंगा है, बहुत महंगा है। चंदन की लकड़ ए थोड़े जि बूटे मैं इंदौर के एक बाग च देखे सन, महाराजे के महल के दो लगे हुए सन छोटे छोटे। भाई साहब कहते चंदन की बार जैसे दीजियत बबूर द्रम कंचन सपट मद कांच ग्रह राखी। भाई साहब कहते किसान जब मैं देखा कि चारों पासे चंदन की वाड़ ला रहा सी, तो मैनू पूछना पिया अंदर तू बोया की है, इन्नी कीमती लकड़ यह चंदन यह हजार रुपए मुल बिकन वाला, तू चारों पासे इसकी वाड़ पिया लाना, पहले अंदर दस तू केसर बीजे की बीजे, आखिर अंदर है कि आखन लगा अंदर ते किकरां दे बूटे लाए ने, ते किकरां दे बूटियां दे आले दुआले चंदन की वाड़। चंदन की बार जैसे दीजियत बबूर द्रम कंचन सपट मद कांच ग्रह राखी है। भाई साहब कहते फिर मैं एक होर करा माध वे कि उस बंदे दे घर दे बक्सा सी सोने दा, सोने दा। सोने दी तिजोरी कौन बनांदा है, सेफ ते आखिर लोहे दी बनेगी ना, तिजोरी ते लोहे दी बनेगी, उन्हें सोने दी बनाई, बक्सा बहुत वड्डा। ते भाई जी कहते मैं उस तो पूछया जे तू बक्सा सोने दा बनाया इहदे च हीरे रखे ने पन्ने नीलम, कहिंदा नहीं कच ते पत्थर रखे। कंचन सपट मद कांच ग्रह राखी, सोने दे बक्से दे कच ते पत्थर ते चंदन दी वाड़ किकरां दे आले दुआले। ते भाई जी तो पूछी तुसी कहना की चाहते हो, साधन दुराए के असाध अपराध करे उल्टई चाल कली काल ब्रह्म भाखी। इस कलयुग दे जिस मौजूदा दौर दे उल्टी चाल की, जिदी जिंदगी बिल्कुल किकरां दी तरह विकारी लोभी हंकारी, ऐसा केड़ा ऐब है जिहड़ा अंदर ना होवे। ते बार चंदन दी वाड़ धर्म दा मुखी जी, धर्म दा मुखी है, गुरुद्वारे दा मुखी है जी, प्रधान साहब ने, ते लोगों नूं भुलेखा पै जांदा जी प्रधान साहब ने ते बिल्कुल गुरु नाल जुड़े हुए होणगे, क्योंकि चंदन दी वाड़ जो दिखाई देती प्रधानगी जो दिखाई देती गुरुद्वारे की। पर यह नहीं पता, थोड़ा जि अंदर झात मार के देख, बूटे किकरां दे नौर कख नहीं, बड़े बड़े शराबिया दुराचारियों ठगा कौम द्रोहियों पंथ द्रोहियों मैं गुरुद्वारिया का प्रधान वेख्या गुम फिर के, यह कुछ मैं वेख्या। वाड़ चंदन दी ते बूटे किकरां दे, जिंदगी किकरां वर्गी, जिम्मेवारी की धर्म के मुखिया से, डब्बा सोने का है बार लिबास धर्म का, धर्म के मुखी, ते खिमा करनी अंदर कोरी गंदी सियासत दे कच तो इलावा और कुछ नहीं। सियासत दे चौंदा है बस मैं लेना ही लेना है, धर्म दे चौंदा मैं देना ही देना, मैं जान देनी है, मैं अपना धन देना है, मैं परिवार दे देना है। सियासत ये देना नहीं जानती, मैं लेना है, मैं कौम कोलो लेना है, पंथ कोलो लेना है, देश कोलो लेना है, देश दियां हड्डियां कोलो लेना है, पंथ दे खून कोलो भी लेना है, लेना ही लेना है, देना कख भी नहीं, खून भी लेना है खून देना नहीं, कख नहीं देना, देने की कोई बिरती नहीं। जिहड़ा लैण की बिरती रखता उते सियासतदान है, ठीक है जे पिछे सियासतदान जेलां कढ़दे रहे ते हुण सिंघासण ते बैठे ने, जेल कट्टण का मतलब की हुंदा मुआवजा दे, साल असी जेल कट्टी है हुण तुसी 30-40 साल लई सानू मिनिस्टर बनाओ, असी बैठना है।
پرانے رجواڑے جے کدھرے بیٹھ جان ایک دفعہ سنگھاسن تے پیڑھی در پیڑھی سلسلہ انہاں دا چلدا سی کہ میں کہنی ڈیموکریسی وچ کی ہے پیڑھی در پیڑھی سلسلہ چلدا اور کی ہے کچھ بھی نہیں ایسے کچھ بھی نہیں حقیقت کی ہے اور کہنے نے اس دیش دی ڈیموکریسی ہے اس واسطے تے ایتھے این ایس اے ہے تسی کچھ بھی سرکار دے خلاف بولو جیل کیونکہ جمہوریت ہے ایتھے جمہوریت ہے اس واسطے ایتھے ہر پرانت دا نظام فوج دے آسرے تے چلدا ہے گولیاں دے آسرے تے چلدا ہے توپاں دے آسرے تے چلدا ہے کیونکہ ایتھے جمہوریت ہے اور ایتھے کوئی دھرم دا بھی صحیح پرچار کرے تے نہیں کر سکدا کیونکہ ایتھے جمہوریت ہے دیوالی دا دن ہوئے تے سٹیج ٹھنڈی ہوئے ساری رات میں ایتھے ڈھاڈی سنگاں دے گیت سندا سی تے کناں وچ کچھ بھی بول نہیں پئے آخر دباؤ کس دا راجنیتی دا تے جیڑی راجنیتی منجی صاحب دے ستسنگ نوں ٹھنڈا کر دے اونوں جمہوریت آکھو گے کس طرح آکھو گے وہ جمہوریت ہے وہ تے گندی ڈکٹیٹرشپ ہے وہ تے گندا ظلم ہے کما کرنی اور اے پیڑھی در پیڑھی جیسے شخصی نظام سی پرانا کوئی ہے اور دیش چونکہ لمبی غلامی دلچ رہا ہے اجے بھی اس نو صحیح سوچنی جو ہے نہیں آئی تو میں عرض کراں پرانیاں لہراں مر چکیاں اے لہر ٹھنڈی پی گئی سکھی دی بجھے گی نہیں اے میں نو پورن وشواس ہے نہیں بجھے گی گل ہے تو میں عرض کراں جس قوم دے وچ معصوم بچے بھی قوم پنتھ تے دیش لئی اپنا خون ڈول دین بڈھے بھی ڈول دین بیبیاں بھی ڈول دین کھما کرنی اس قوم نو کون مٹائے گا کس طرح اس لہر نو مٹاؤ گے اج تک تے مٹان والے ہی مٹ گئے مغل مٹ گئے انگریز مٹ گئے پر لوکی اتہاس تو سبق نہیں لیندے پر پھر بھی میں آکھاں گا یہ لہر پہلے نالوں زیادہ پنپی اس واسطے مٹاؤ دے جو ہے سادھن بھی بہت بڑے پدر تے چلائے گئے کدی مغلاں نے نہیں آکھیا کہ کرپان پہننا جرم ہے نہیں آکھیا اور انگریز نے بھی ساڈی کرپان قبول کر لی یہ گلوکری تھوڑے جہاں ماحول کر کے برٹش ایئر ویز دے پھر بندش ہے ورنہ برٹش ایئر ویز جو جہاز نے انہاں دے برٹش گورنمنٹ دے وہ کرپان پہن کے سکھا سکتا سا مینوں حیرانگی ہوئی کیوں کہ جد میں اتنے ٹکٹ لینی سی لندن تو مینوں سنگتاں کہن لگیاں جی کرپان پہن کے جاننا ہے تو پھر برٹش ایئر ویز جا سکتے ہو باقیاں چ نہیں کسی چ بھی نہیں میں کہ ایئر انڈیا دے چ بھی نہیں کہن لگے نہیں میں کہ وہ تو اپنے ملک دا جہاز ہے کہن لگے نہیں جا سکتے اس دیش دے جہاز دے ذمہ واری ہور کس تے سونپ دے ہو کیوں سونپ دے ہو کس دے تے کیوں سٹ دے ہو تے جنہاں نے اس ڈھنگ نال اس دیش دی حالت بنا دیتی ہے انہاں نوں حق کی ہے دیش دے سنگھاسن تے بیٹھن دا کہ تسی زندگی دا ہر مسئلہ گولی دے آسلے تے حل کرو توپاں دے آسلے تے حل کرو ٹینکاں دے آسلے تے حل کرو پھر برٹش سرکار نوں کڈن دی لوڑ کی سی پھر تے وہی ٹھیک سی پھر تے انہاں دے راج ایٹ ہی ٹھیک سی کیونکہ وہ بھی ہر مسئلے نوں گولی نال حل کرنا چاہندے سن تے تسی بھی اسے ڈھنگ نال حل کرو تے کھما کرنی پھر یہ انہاں دے اپنیاں نوں کی کریے پھر تے پرائے چنگے نے کسے حد تک وہ پرائے چنگے نے اس ڈھنگ دے نال اکال تخت دی بے حرمتی پرایا نے نہیں کیتی سی جو اپنے نے کر دیتی اور اردو دا ایک شاعر کہندا ہے دشمنوں سے اس قدر صدمے اٹھائے جان پر دوستوں سے اس قدر صدمے اٹھائے جان پر دل سے دشمن کی عداوت کا گلا جاتا رہا یہ حقیقت ہے یہ بہت بڑی جو ہے سچائی ہے تو اج دیوالی ہے میں عرض کیتی ہے سکھی دی لہر مدم ہوئی ہے اس دیوے نو کچھ طوفانی ہواواں نے کہہ رہا ہے دیوا بجھے گا نہیں کیونکہ بہت سارے طوفان چو لنگ چکے ہیں پر فانوس دی لوڑ ہے اس وقت فانوس دی لوڑ ہے وہ تسی فانوس بننا ہوئے گا اس دیوے نو جلانا ہے تو ذمہ واری ہن کی تمام دیش دے گردوارے انہاں بندیاں دے حوالے کر دو جنہاں نو ویکھیے تے گرو چیتے آوے بس ان جنہ دے درشن کریے تے منی سنگھ چیتے آوے جنہ دے درشن کریے بھائی گرداس چیتے آوے جس دے درشن کریے بھائی دیالا چیتے آوے جس دے درشن کریے گدڑنا چیتے آوے
उस दिल ते कायर ना चेते आवन, जिदे दर्शन करिए ते सतगुर ने सानू सिंह लकब दिता है शेर चेते आवन। इस तरह दे जो है निजाम नू असी बनाईए, कह देना मेरा फर्ज अगों मनना तुहाडा फर्ज, अपने फर्ज की पूर्ति करदे होया अज दे इस पावन पवित्र त्यौहार वाले दिहाड़े मैं थोड़ी जिहा अरजोईयां तुहाडे सामने कीतियां ने। कल दी आखरी हाजरी भर के दास ने फिर एक दिन पटियाले दे हाजरी भरनी है, ते फिर दास ने बंबे जो है चले जाना है। फिर जदों नदी नाव संजोगी मेला होया, तो एक निक्की जिही बेनती मैं होर करनी, एक मिनट आप जी का होर मैं एक मिनट आप जी का होर लेना, छोटी जिही बेनती। कल दासा ने सिंह साहबान के सामने एक बेनती की सी कि इत्थे जो शहीद हो चुके ने सारयां दे परिवारां नूं या जो भी बचे ने उन्हां नूं बकायदा छेती तो छेती आर्थिक सहायता आरंभ कर दिती जाए। आर्थिक ते तजवीज इस ढंग दी भी उन्होंने की थी कि सिंह साहबान ने अपील की हुई है, ते मैं एक तजवीज रखी सी बने एक अलग बोर्ड बना दो, वो भावें श्रोमणी कमेटी दे अंदर होवे सिंह साहबान दे अंदर होवे, ते ओ बोर्ड उहदे च पंज पतवंते सिंह अमृतसर दे होवन, ताकि ऐसा ना हो एक दिल्ली का हो एक कलकत्ते का हो, जब सहायता देनी हो दिल्ली वाला आवे तो देवे, बंबे वाला आवे तो देवे, कलकत्ते वाला आवे तो वह एक ना आया एक आया नहीं, वह पंजे सिंह भी इथों के चाहिए ने। तो सिलसिलावार उन्हां तमाम यतीमां नूं बेवावां नूं या बिरध जिन्हां दे सिर दे उत्तों जवान बच्चियां दे साए चले गए उन्हां नूं ये मदद छेती तो छेती आरंभ कर दिती जाए। संत मखण सिंह सत्तो वाली गली दे जो पुरानी टकसाल है उन्होंने बड़ी हमदर्दी जताई, वो भी कहन लगे जे मेरे नाल चार पांच सज्जन इस तरीके नाल कट्ठे हो जान तो मैं अपने तौर ते भी मैं काफी माया कट्ठी कर सकदे हां। होर भी कई सज्जना ने इस ढंग नाल आख्या, तो इस वक्त है कि मैं करने तुसी मैनू कथा भेट दिती अज दी, ते मेरी जेब दे च भी जो कुछ होया मैं टटोल लियांगा वो भी मैं भेट कर देंगा इत्थे, ते ते मैं संत फत जो है मक्खण सिंह जी दे हवाले जो है करदा जो सतो वाली गली दे इस वक्त सरपरस्त ने उस डेरे नूं जो है चला रहे ने। तो अपने ढंग नाल ए माया जिहड़े जिहड़े लोड़वंद होवन उन्हां नूं भेट कर देन, ते मैं कदी किसी शहर दे च कथा भेट मंगदा नहीं हुंदा, तुसीं अज अगर मैनूं कथा भेट दे दो तो मैं तह दिलों थोड़ा शुक्रगुजार होवांगा और साहिबां दे चरणां च अरदास करांगा कि थोड़ी जिहड़ी माया है सतगुर सफल करे लेखे लावे, ते मैं अपने रूप च ए भेट करदा। फिर श्रोमणी कमेटी ने जो बोर्ड बनाया उस बोर्ड लई वी दास सेवा जो है करेगा, तो आप जो है जिहड़े जिहड़े सज्जन माई बाई माया भेट कर रहे ने सतगुर देव जी महाराज सारियां दी माया लेखे लान प्रवान करन, ते ए माया यतीमां लई बेवावां लई और उन्हां मासूम ते कमजोर बिरध माताओं लई है, सो सतगुर सारयां दी माया सफली करन लेखे लान।